कह हादरा हदूर कथना कथी न आवे तोट काथ काथ कथी कोटी कोट कोट देंदा दे लेंदे थक पाहे जुगा जुगंतर खाही खाहे हुक्मी हुक्म चलाए राहो नानक विगसै वे परवाहो साचा साहिब साच नाए

0: कार्यं क्रियाचंद गादे अबादे नंदी रूपे
1: नमो सर्वाणे समस्ति निदाने
0: नमस्तंग नाथे नमस्तंग परमाथे
1: नमस्तंग गंजे नमस्तंग पंजे
0: नमस्तंग काले नमस्तंग कपाले।